0: नंबर आहे 0332-1322 एंड 88 नेक्स्ट कॉलर ॾिसूं केरु सिसगढ़ मौजूदु आहे. हैलो, अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम सलाम.
0: केरु सिसगढ़ मौजूदु
1: आहे?
0: दुआ. दुआ छा हाल आहे? ख़ुशि आहियो दुआ? अलहमदिल्ला, मां बि बिल्कुलु ठीकु आहियां. प्रोग्राम ॿुधो पिया दुआ? अलाए छा चयो? हलो, हा, इहा बि ॻाल्हि आहे. मूंखे ॿुधायो त तव्हां प्रोडक्ट वरिता आहिनि वाइट एज जा या फिर डी स्किन जो कोई बि प्रोडक्ट हिनमहिल ताईं, या सिर्फ़ अञा ॿुधो था?
1: चलो
0: चलो वठिजो बिल्कुलु. ऐं मूंखे तव्हां मतिलबु सवाल पुछां तव्हां खां सेगमेंट में जेको ॿुधो आहे सेगमेंट. अच्छा, सवाल तव्हांजे लाइ इहो आहे त तव्हां मूंखे ॿुधायो छा तव्हांजी जेका ख़ूबसूरती आहे उहा नेचुरल आहे? छा न तव्हांजी ख़ूबसूरती माना नेचुरल न आहे? ओके, तव्हां मतिलब माशाल्लाह इलाही होशियार आहियो. कहिड़े दोस्तनि खे यादि कंदा दुआ? दुश्मन? हीअ कहिड़ा दुश्मन जेके मुंहिंजो प्रोग्राम था ॿुधनि? वाह वाह, माना तरक़ी थी वई आहे. जी जी, हलाईंदा त आहिनि? न हलंदो आहे? चलो ॾिसंदासीं त छो थो हले. चलो दोस्तनि खे यादि कंदो या बस बस हो गई हमारी. चलो थैंक यू सो मच दुआ, तव्हां कॉल कई. जी जी जी जी, छा पुछां? न बस हाणे दोस्तनि खे यादि करे त कर, न त ॿी कॉल वठूं. चलो थैंक यू सो मच दुआ सां गॾु मां दुआ जा दुश्मन असांखे ॿुधण सां दुआ जा दुश्मन. छा हाल अथव? ख़ुशि आहियो? ऐं वाइट एज जी क्रीम लॻाए रहियो सही आहे. तव्हां बि सुहिणा थियो बाबा, दुश्मननि खे बि पूरो हक़ आहे. ओके जी, सो बिल्कुलु तव्हां बि ट्राई करे सघो था कॉल. कॉलिंग नंबर माशाल्लाह असांजो ॾाढो मसरूफ़ हूंदो आहे. सो कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88. बिल्कुलु तव्हां कॉल करे सघो था. लॻे थो हिते नेटवर्क जेको आहे उहो सफ़ा जाम थी वियो. ओके, बिल्कुलु तव्हां सभु कॉल कयो. अॼु मां चाहियां थी त तव्हांजो इलाही खां वठी जेको आहे न कॉलियूं वठंदमि, इलाही मतिलबु कॉलियूं वठंदमि, सम्झो था? थोरो मुंहिंजी सिंधी थोरी एॾे होॾे थी वेंदी आहे. ओके, सो हीअ वारी कॉल अचे पई. ऐं हीअ वारी कॉल जेको आहे त मां सोचां पई त वठां, ठीकु आहे? ऐं ॾिसूं था केरु मौजूदु आहे. हलो, अस्सलाम वालेकुम. केरु असां सां गॾु मौजूदु
2: आहे?
0: वसीम. तोकीर? हकीम अली. वसीम त चयम न? चाल आहे वसीम, ठीकु आहियो? जी मां बि ठीकु आहियां. मूंखे इहो ॿुधायो त तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया? डेली ॿुधंदा आहियो. ऐं मूंखे इहो ॿुधायो तव्हांजे एरिया में क़रीबी जनरल स्टोर ते वाइट एज या डी स्किन जा प्रोडक्ट मिलंदा कोन?
2: बिल्कुलु मिलंदा.
0: वरिता अथव? अञा न वरिता अथव? छो न वरिता अथव? चलो पोइ ईअं चओ न त वठंदासीं.
2: जी जी.
0: अच्छा, तव्हां खां सवाल पुछां सेगमेंट में जेको तव्हां ॿुधो आहे. सेगमेंट कोन ॿुधो
2: आहे?
0: अच्छा, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कॾहिं का क्रीम इस्तेमालु कई
2: आहे?
0: न कई आहे. माना तव्हां कई आहे? ऐं तव्हां कहिड़नि दोस्तनि खे यादि कंदा? चाचो खाले त ॿुधंदो आहे, उहो न ॿुधंदो त केरु ॿुधंदो असांजो प्रोग्राम? बस चाची खाले त खे, चलो चाची खाले त खे सलाम ॾिना तव्हां. वसीम, तव्हांजूं मोहबतूं, तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया लाड़काणे खां, तव्हां असांखे जॉइन कयो. ऐं बिल्कुलु तव्हां बि कॉल करे सघो था. कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88 नेक्स्ट कॉल वठूं था. ॾिसूं था केरु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे. हलो, अस्सलाम वालेकुम. केरु असां सां गॾु मौजूदु
2: आहे?
0: ज़ुहेब कॉल कई आहे लाड़काणे खां. मूंखे ॿुधायो त तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया ज़ुहेब? प्रोग्राम ॿुधंदा आहियो? ऐं आवाज़ आहे तव्हांजे इलाही शोर. ॿार अथव छा नंढड़ा? नंढड़ा. चलो मूंखे ॿुधायो तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधंदा आहियो? अच्छा, प्रोग्राम जो नालो अचे थो तव्हांखे? कहिड़ो ॿुधायो? कॉल में ॾाढो आवाज़ हुयो मथे.

0: It's 4 PM. This time check is brought to you by.
1: जॾहिं माउ पंहिंजो ख़्यालु रखंदी आहे त सिहत नसलनि ताईं हलंदी आहे. ही पैगाम कश फाउंडेशन ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे तरफ़ां पेश कयो वियो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN News.

0: हाणे नेशी आशिक जो जवाब
1: इश्क रले दा इश्क पिने दा ते इश्क कढे दा तख्ते इश्क चरिया ते इश्क

नवाजी लाइ तमाम प्यारो प्यारो कलाम प्ले कयो आहे. तव्हां कलाम ॿुधो ऐं प्रोग्राम में अव्हां व्हाट्सएप जे ज़रिए मूंखे वॉइस नोट्स बि वध खां वध सेंड कंदव. असांजो व्हाट्सएप नंबर आहे 03000113488. ऐं अलहमदुलिल्लाह मां हींअर व्हाट्सएप जीअं खोलियो आहे त तव्हांजो जेके आहिनि, अच्छा सेल्फी आहे, हा सेल्फियूं अचणु शुरू थी वियूं आहिनि. ऐं माशाल्लाह यार महिरबानी करे नालो ज़रूरु लिखो यार, नालो न लिखंदव न त मूंखे ख़बर कीअं पवंदी त हीअ सेल्फी कंहिंजी आहे. पर हीअ मूंखे सुञातल लॻे पियो यार, हीअ मूंखे लॻे पियो ग़ुलाम रसूल मरी त नाहे. बिल्कुलु मां सुञातो, सही सुञातो आहे न भा, तव्हांखे ॻाढ़ो रुमाल कुले ते पियो आहे ऐं हैमी ब्यूटी क्रीम हथ में आहे. अव्हां ग़ुलाम रसूल मरी त नाहियो, कंफर्म कयो मूंखे प्लीज़. सो हींअर प्रोग्राम में अव्हांजे लाइ तमामु प्यारो प्यारो कलाम प्ले कयो आहे. तव्हां कलाम ॿुधो ऐं रौनक लाफ़िल में 8 वॻे ताईं मूंसां गॾु रहिजो.

Gjelesënës bëkëllë, rënëk me fërë programë i babër, shëjë khajë masë gërën, gjë e FM Network të në të mahi programë. Budhirja ajo, ajin kajmë gëtë e në gëtë e në parën, bëkëllë, atëti me gëtë e në gëtë e në programë me. So, amaj që kafi sërë mesejës dhe kënë qënë pja, WhatsApp të dhe kënë programë me shamil kënë pjo, ajin në selfie bhi send këtë jaj, selfie sa gërë gërë voice note bhi send këtë vatënë, voice note të chapja qëvan, aqo dhe të mahi budhirja. वॉइस नोट मुझे लगे पे जो थोड़ो जो है वो आए छा बिल्कुल घट आवाज पे अच्छे बहरहाल लेट्स सी मैं इनके सही करने की कोशिश क्या पो आई दोस्तों तुम बुझाई तो हल्त हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम जो या इस्तेमाल करण से तुम्हें जो फायदो मिली सके तो विद इन सेवन डेज तुम फायदो हासिल कर सको था जैसे अवं इन फायदो हासिल कौ न तो तान चवंद यार वाकई हेमे तो हेमे आए हेमे जो कमाल अवज चेहरो चौदह जो चंड मां हींअर जेको आहे त प्रोग्राम में शामिल कयां पियो वॉइस नोट यार छा मसलो थियो आहे वॉइस नोट खे बहरहाल कुझु ॿियूं सेल्फीज़ आयूं आहिनि ऐं हीअ सेल्फीज़ मूं ॾे रिसीव थी वियूं आहिनि प्यारी प्यारियूं सेल्फीज़ आहिनि ऐं हीअ छा पिया चवनि तनवीर अली साहब असांखे सेल्फी मोकिली आहे भाउ तनवीर माशाला ज़बरदस्त यार तमामु क्यूट छोकिरो आहे कैप पातल अथसि कारो चश्मो पातल अथसि ज़बरदस्त यार तनवीर वेरी गुड आहे तनवीर सो तनवीर जी बाबा सेल्फी मूं ताईं पहुती आहे भाउ तनवीर तव्हांजी महिरबानी सो हिन खां अलावा कुझु वॉइस नोट्स यार वॉइस नोट्स में अलाए छा इशू थी वियो आहे जेके प्रोग्राम में शामिल कोन पिया थियनि मां हिन खे रिज़ोल्व करण जी कोशिशि कयां पियो मसइले खे ऐं ॾिसूं था हीउ कहिड़ा वॉइस नोट मसलो कनि पिया मां हिन खे सही कयां पियो अच्छा दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम जेका आहे इन में एस पी एफ 30 बि शामिल आहे कॉजिक एसिड बि शामिल आहे ऐं ग्लूटाथायोन वाइटामिन सी आरबुटीन ऐं ॿिया केतिरा ई नेचुरल इनग्रीडियंट्स जेके अव्हां जे चेहरे जी स्किन जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि जेकॾहिं अव्हां चाहियो पिया पंहिंजे चेहरे खे जेको आहे नेचुरल ग्लो ॾियणु स्पेशली हिन गर्मी जी मुंद में पंहिंजे चेहरे खे नेचुरल ग्लो सां गॾु गॾु सन प्रोटेक्शन ॾियणु त हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम में जेका सन प्रोटेक्शन आहे इहा बिल्कुल तव्हांजे चेहरे खे चोॾहीं जे चंड जीअं निखारे सघे थी ऐं तव्हांजो चेहरो बिल्कुलु ईअं निखरंदो जीअं चोॾहीं जो चंड त तव्हां हिनखे आज़माए सघो था ऐं इन जी प्राइज़ जी मां ॻाल्हि कयां त 330-360 रुपीज़ इन जी प्राइज़ आहे ऐं इहा वेरीज़ करे पई कुझु दुकानदार वटि अञा तव्हांखे सस्ती बि मिली सघे थी तव्हां हेल्पलाइन नंबर ते कॉल करण खां पुछी सघो था सो लाइव कॉलिंग वारो नंबर बि ऑन कयो आहे तव्हां लाइव कॉल बि करे सघो था असांजो नंबर आहे 0330-3111-34-88 ऐं अॼु थोरो मूंखे लॻे पियो टेक्निकल इशूज़ कुझु ज़्यादा आहिनि त मां हींअर तव्हांजे लाइ तमामु प्यारो प्यारो गानो प्ले कयो आहे अबाउट द प्रोडक्ट हेमे नेचुरल्स अचो त ॿुधूं

0: 1948 में इशू कयो वियो ऐं 5 रुपया 10 रुपया ऐं 100 रुपया वारा नोट इशू कया विया हुआ. ठीकु आहे. सो एडिशनल इंफॉर्मेशन या 100 रुपए जो नोट आयो त 100 रुपए जे पुठियां क़ाइदे आज़म रेजिडेंसी छपियल आहे ऐं जेको 10 रुपया वारो नोट आहे हुनजे पुठियां खैबर पास ऐं जेको 1000 रुपया वारो नोट आहे हुनजे पुठियां इस्लामिया कॉलेज पिशावर छपियल आहे. ठीकु आहे. सो इहा हुई एडिशनल इंफॉर्मेशन जेका मूं तव्हां सां शेयर कई. व्हाट्सएप खां अलावा जेके 888 ते मूंखे सही जवाब ॾिना आहिनि उन्हनि में शामिल आहिनि चनेसर सोलंगी साहब ऐं ही कहिड़ा आहे गुलाब लाशारी गोच बिशाम खान रिंद खां गाज़ी खान रिंद साहब ऐं ही कहिड़ा आहे जुलरी खां ख़ालिक लाशारी साहब सही जवाब ॾिनो आहे ऐं ॿियो केरु असांखे सही जवाब ॾिनो आज़ादार अहमद साहब सही जवाब ॾिनो इमाम ॾिनो भंबरो साहब सभ खां पहिरियां सही जवाब ॾिनो. सो व्हाट्सएप ते जेको आहे सदा न नज़ीर खोसो साहब सही जवाब ॾिनो ज़वार मोहम्मद बचल शंबाणी साहब सही जवाब ॾिनो नज़ीर मंगरियो साहब सही जवाब ॾिनो ऐं असांजा तमामु घणा प्यारा लिसनर्स जिन असांखे सही जवाब ॾिनो. वेंदे वेंदे हिकिड़ो ही शॉर्ट वॉइस नोट आहे इहो अव्हां जे लाइ प्ले कयूं थो वञा.
1: السلام علیکم صاحب والا بابرا صاحب بخیر خوش اسد رہنا سن جلال شاہ صاحب
0: چلو ادا تاں جی مہربانی شرٹ صاحب پروگرام میں شامل تھا دوستو ویندے ویندے پیارو کلام ہے جو منجو فیورٹ کرن تے مگی فرمائش ودی کا آئی کون تے ویندے ویندے پیارو کلام اواں دے لیے پلے کے وے تواں کے بھی انشاءاللہ ڈاڈو ونندو ائی پروگرام دے حوالے سان تواں جو بھی فیڈ بیک ہوجے اساں جو واٹس ایپ نمبر ہے ائی ہیم اینڈ نیچرلز ڈائمنڈ گلو بیوٹی کریم جی سیلفی تواں کے اساں دے واٹس ایپ نمبر تے ہی سینڈ کرنی ہے 03000113488 ऐं इन्हनि जो नंबर आहे हेल्प लाइन 03671354 07. ठीकु आहे. इहो तव्हां नंबर नोट करे हिननि ॾे कॉल करे सघो था. त ही कलाम अवां सभिनी जे लाइ अॻिले प्रोग्राम ताईं मूंखे ॾियो इजाज़त सदाई गॾु अलाह हाफ़िज़ ऐं ज़िंदगी बख़्श.